0: ಸಾರಾ ವಜ್ರ ಚಿತ್ರದಿಂದ ಈ ಒಂದು ಗೀತೆಗೆ ಧ್ವನಿಯಾಗಿದ್ದವರು ಅನುರಾಧ ಭಟ್.
1: 14 ಅಗಸ್ಟ್ 1947 ಭಾರತ ಕೆ ಇತಿಹಾಸ ಕಾ ವೋ ರಕ್ತ ರಂಜಿತ ದಿನ ಜಬ್ ದೇಶ ಕಾ ವಿಭಜನ್ ಹುವಾ ಔರ್ ಲಾಖೋ ಲೋಗೋ ನೇ ಇಸ್ ಬಂಟ್ವಾರೆ ಕಿ ತ್ರಾಸದಿ ಸಹಿ ವಿಭಜನ್ ಕೆ ಕಾರಣ ಲೋಗೋ ಕೋ ಅಪನಾ ಘರ್ ಪರಿವಾರ ಜಮೀನ್ ಔರ್ ಸಂಪತ್ತಿ ಭೀ ಛೋಡ್ನಿ ಪಡಿ. ಅಸಹನೀಯ ಪೀಡಾ ಸೆ ಜೂಝತೆ ಇನ್ ಮಜಬೂರ್ ಔರ್ ವಿಸ್ಥಾಪಿತ ಲೋಗೋ ಕೋ ನಿರ್ಮಮ ಹಿಂಸಾ ಕಾ ಸಾಮ್ನಾ ಕರ್ನಾ ಪಡಾ. ವರ್ಷ 2021 ಮೇ प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदी जी ने विभाजन की असहनीय पीड़ा और दुख से गुजरे लोगों को याद कर और उन्हें श्रद्धांजलि अर्पित करने हेतु विभाजन विभीषिका स्मृति दिवस की घोषणा की. आइए 14 अगस्त 2026 को बंटवारे और उस समय हुई क्रूर हिंसा के शिकार हुए लोगों को अपनी श्रद्धांजलि अर्पित करें. अपने आसपास होने वाले साइलेंट मार्च में भागीदारी करते हुए उनकी याद में एक मिनट का मौन धारण करें.

0: आप सभी को स्वतंत्रता दिवस की हार्दिक शुभकामनाएं। आज हम अमर शहीदों को नमन करते हैं और राष्ट्र निर्माण में जुटे हर भारतीय का अभिनंदन करते हैं। विक्रम वन की लॉन्चिंग, $5 ट्रिलियन की अर्थव्यवस्था का लक्ष्य, राष्ट्रमंडल खेलों में 39 पदक और डिजिटल क्रांति, यही है नए भारत की पहचान। फ्लैग फाउंडेशन ऑफ इंडिया के हर घर तिरंगा हर दिन तिरंगा अभियान से जुड़े। जय हिंद, जय भारत, वंदे मातरम।
1: मोदी हर परिवार को घर में बिजली बनाकर वही बिजली बेचकर कमाई का एक और साधन देना चाहता है।
2: ಭಾರತದ ಪ್ರಧಾನಮಂತ್ರಿಯವರು ಪ್ರಾರಂಭಿಸಿದ ಸೌರ ಕ್ರಾಂತಿಯು ಈಗ ಫಲಿತಾಂಶಗಳನ್ನು ನೀಡುತ್ತಿದೆ. ಭಾರತದಾದ್ಯಂತ 30 ಲಕ್ಷಕ್ಕಿಂತಲೂ ಹೆಚ್ಚು ಕುಟುಂಬಗಳು ತಮ್ಮ ಚಾವಣಿಗಳ ಮೇಲೆ ಸೋಲಾರ್ ಪ್ಯಾನಲ್ ಅನ್ನು ಅಳವಡಿಸಿದ್ದಾರೆ. ನೀವು ಸಹ ಈ ಇಂಧನ ಕ್ರಾಂತಿಯ ಭಾಗವಾಗಿ ಪಿಎಂ ಸೂರ್ಯಘರ್ ಉಚಿತ ವಿದ್ಯುತ್ ಯೋಜನೆ ಇಂದೇ ನೋಂದಾಯಿಸಿಕೊಳ್ಳಿ. ಪಿಎಂ ಸೂರ್ಯಘರ್